धा धीन ता करता ता धे तगे न धीन ता करता धा धे करता चिका धे करता धा कर धा कर धा धा धा धीन ता धे धे करता धा धे करता धीन धे करता तक करान धा जगा जगा धा ता धा धा जगा जगा धा ता धा

देखते देर का धा दिन नाला देते घेगे देते घेगे देते घेगे दिन करते दिन करते देगी न धात्र के देत कतक तक तक धा करगेन करगेन करा धीरे करते धा करते तक ता तक दिन ला करते ता धेर धेर करते धा करते ता धेर धेर करते धा करते धा ता धा करते ता धेर धेर करते धा करते ता धेर धेर करते धा करते धा ता धा करते ता धेर धेर करते धा करते ता धेर धेर करते धा करते धा ता धा फरमाइश करदा